0: नमस्कार, छत्रपति संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत अत्त दीप भव।

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: काम क्रोध विंचू चावला.
3: चावला? म्हणजे जुही चावलाचा भाऊ आहे.
2: अरे नाही नाही, जुही चावलाचा भाऊ नाही रे, काम क्रोध विंचू चावला.
3: चावला चावला, अरे काहून चावला? तुम्ही गाडी घातली असेल बिळात.
2: अरे तसं नव्हे रे, काम क्रोध विंचू चावला. काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला.
3: त्यात तुम्ही गाडी घातली असेल बिळात, मग गोष्ट अंगाशी येणार.
2: अरे तसं नव्हे रे, काम क्रोध ह्याचा विंचू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा घाव अंगाशी आलेला आहे आणि त्याने माझा प्राण चालला. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला.

0: मनुष्य इंगळी अति दारुण
1: हे ऐका महाराज दारू बद्दल सांगतात
2: मध्यरात्री अति दारुण मनुष्य टाइट होतो
1: शाबास
0: अरे मनुष्य इंगळी अति दारुण
3: माझ्या लक्षात आलं
2: काय काय काय
3: मनुष्य पितो त्या दारुण इंगळी टाइट झाली
0: अरे दारुण म्हणजे ती दारू नव्हे रे दारुण म्हणजे भयंकर
2: मला एक सांग
4: भयंकर म्हणजे
3: भयंकर म्हणजे अति भयंकर
2: अति भयंकर म्हणजे
0: महाभयंकर
2: महाभयंकर म्हणजे
3: महाभयंकर म्हणजे फार
2: फार भयंकर म्हणजे
0: अरे आता मी भयंकर तापलोय एवढा भयंकर तापलोय की तुमच्या तिघांचे दात तोडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढा भयंकर मनुष्य इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तिनं म्हणजे हिन तिनं नव्हे
2: आम्ही कुठं म्हणतोय हिन तिनं आम्ही म्हणतोय
5: एक दोन तिनं
2: हे बुवाले लपडे बाजू
0: अरे तिनं म्हणजे त्या इंगळीन
2: त्या इंगळी म्हणजे त्याच्या इंगळीची बायको काय
0: अरे ती इंगळी नव्हे इंगळी म्हणजे मोठा विंचू
2: हा मोठा इंच म्हणजे साधारण साईज सांगा
0: अरे बाबा साधारण सांगायचं म्हणजे साधारण म्हणजे तुझ्या एवढा
2: म्हणजे स्टँडर्ड दिसतो
3: स्टँडर्ड
2: मला एक सांगा समजा ही चुबुआ सारखा असत तर कसा दिसला असता
3: अरे तुळतुळी
1: गुळगुळी
4: गुळगुळी
3: चकचकीत
2: हे चकचकीत म्हणजे त्यांच्या टाकाला असं चावाकल
0: असत मागे लागू नका
2: बुवाच्या चेहरा पडला बघ बुवाचा चेहरा पडला ए बुवा असं करा तुम्ही आता बोला
1: आता सगळे गप्प बसा बघू

मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं आणि सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला.

0: यावींचवाला उतारा
1: उतारा म्हणजे सातबाराचा उतारा की काय
2: तो नाही मी सांगतो एखादा मोठा दगड आहे का बघा
1: कशाला
0: आणि आला महाराजाच्या डोकीत
2: आयला इचू मी खाला महाराज मी खाला
3: मला एक सांग तुझं इचवाशी वाकड आहे का बुवाशी
2: इचवाशी
3: अरे मग येड्या अरे तो दगड इचवावर मारला तर 15-16 इंचू एकदम पटा पटा मारती जगड जर बुवावर मारला बुवा गचकेला अरे प्रभू रामचंद्रा नंतर हा एकच कटपीस राहिला मग बुवा बुवा बुवा तुम्ही पावशेर घ्या
0: काय ते अरे हा दुधाचाही उतारा नाही या विंचवाला उतारा कोणताही चालणार नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
3: रम्या आता आली का पंच
1: आता
3: काय झालं म्हणजे काय विचारतो बुवा मागाशी म्हणलं अरे बोच्या माग लागू ना
1: बरोबर बोलली
3: आता बुवाच म्हणतात माग सारा मला मला लय टेन्शन
1: आलं
0: अरे अरे तू टेन्शन घेऊ नकोस अरे टेन्शन घेऊ नकोस तमो गुण म्हणजे गर्वाने जर तुमच्या छातीचा फुगा फुगला असेल तर हवा लावून थोडीशी पीन कमी करा
4: चकलं
0: अरे पण काय चुकलं
3: उलट घेतलं
0: हो म्हणजे पीन लावून थोडीशी हवा कमी कराय
2: महाराज आता जरा मोकळं मोकळं वाटतंय डुकता सोडा घेतल्या
0: गेला या विंचवाला उतारा
4: हलक्या हाताने पीन मारा
0: अरे अरे पीन मारून मारूनच वाट लागली अरे या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे धर धरा अरे विंचू चावला अरे विंचू चावला अग

0: సత్య అవతారా ఏమును?
1: అలా అలా సత్యాలా
2: గోలీ మార్ భేజే
1: तुमचा अंडळवरच्या सत्याशी संबंध सत्य नाश होऊ दे.
0: अरे अरे अरे अरे तुमच्या तिघांचा सत्य नाश होऊ दे. अरे काय झालं तुम्ही माझी मस्करी, त्यापेक्षा मी माझी मंडळी आणली असती तर बरं झालं असत.
1: तुमची मंडळी काय चिकनी हा, काल मला चौपाटीवर भेटली होती.
3: अरे याचं स्वर मला का नाही धावली.
0: अरे अरे अरे अरे त्या मंडळी बद्दल बोलताय
1: अहो ती काळ कुठी व.
0: अरे काय रे, काय गुवाच्या मागे लागलाय तुम्ही?
1: मग गुवाच्या मागे लागायचं?
0: अरे आता मी काय करू?
3: अरे मी आज सांगतो
1: ना मी आज सांगतो
3: तुम्ही भारूड पुरं करा.
0: सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमो गुण किंचित राहिली फुन फुन.
1: राहिली का फुन फुन?
0: शांत

0: मधी मधी वाजविन शिट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी। मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी।

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Vidyanachi or ahe ani saushodhanat career karayche?
7: Mag MGM Vidyapithacha Institute of Biosciences ani Technology la nakki bhet dya.
6: BSc Honors madhe Biotechnology, Bioinformatics, IBM, ICE, Microbiology आणि Food Nutrition साठी प्रवेश सुरू.
7: पदव्युत्तर शिक्षणासाठी MSc Biotech, Bioinformatics आणि Microbiology, Virology चे उत्तम पर्याय उपलब्ध.
6: उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा. MGM Campus, छत्रपती संभाजीनगर.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763 67 9245 or 9665353515.

0: आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. तसेच LLB नंतर करा LLM. Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्ष, तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता लहान मुलांमधील व वृद्ध

0: नमस्कार आरजी अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो ऑल इज वेल आरजी अदनान कम मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो कम फ्लो ऑन एमजीएम 90.8 एफएम आणि करिअर कट्टामध्ये आपण एमजीएम विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो. तर आज आपण बोलत आहोत मराठी विभागाबद्दल. आपल्या सोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर मारुती गायकवाड सर. तर सर, भाषा आणि रोजगारांचा परस्पर संबंध काय?
1: हे बघा सर, की भाषा आणि रोजगाराचा खूप जवळचा संबंध आहे. जर आपली भाषा चांगली असेल तर अनेक रोजगारांच्या संधी आहेत. आपण व्यावसायिक पातळीवर बघितलं तर सहज चालताना आपल्याला असं दिसते आहे की ज्याची भाषा चांगली आहे त्याच्याकडे गिराईक जास्त पद्धतीचा असते. मग तो चायवाला असो, भाजीवाला असो, किंवा रेस्टॉरंटवाला असो, किंवा इतरही. म्हणजे भाषा आणि रोजगाराच्या संधी याचा परस्पर संबंध कसा आहे की भाषा शास्त्रज्ञ डॉक्टर रमेश धोंगडे हे काय म्हणतात की भाषेचा विकास तिच्या वापरातून होतो. आणि अमेरिकन गणित तज्ज्ञ डॅनियल एब्राम काय म्हणतात की जी भाषा उपजीविकेचे साधन ठरत नाही ती भाषा समाज मागे टाकतो. याचा अर्थ काय आहे की मराठी भाषेला जीवन उपयोगी बनविणे हे तिच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. म्हणून भाषा आणि रोजगाराचा संबंध हा परस्पर आहे असे मला वाटते.
0: एमजीएम विद्यापीठातील मराठी विभागात कोणकोणते कोर्सेस आहेत?
1: हे बघा, एमजीएम मराठी विभागामध्ये सगळ्यात महत्वाचे की एमजीएम विद्यापीठ हे एनईपी 2020 नुसार इम्प्लिमेंट करणारं विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे. माझे मराठी भाषा याच्यामध्ये प्रचंड संधी आपल्याला काय सांगतात की फंक्शनल मराठी नावाचा जो आपण सब्जेक्ट आम्ही शिकवतो तो इंजिनिअरिंग आहे आणि युनिव्हर्सिटीतल्या सर्व विभागाला हा विषय लागलेला आहे. म्हणजे याचा अर्थ कसा आहे की एम ए मराठी आहे, एम ए पीएचडीची सुविधा या विद्यापीठामध्ये आहे. याच्यामध्ये फक्त गरज आहे तुमच्या प्रचंड आत्मशक्तीची, आत्मइच्छाची. एम ए मराठीसाठी किंवा आलेला विद्यार्थी या सांस्कृतिक प्रवाहामध्ये नाहून निघतो आणि ऑटोमॅटिक तो घडला जातो या ठिकाणी. म्हणून केवळ कुठल्याही शाखेची पदवी असेल तर एम ए मराठीसाठी हा अभ्यासक्रम तो करू शकतो.
0: तर मित्रांनो, एम ए मराठीसाठी ऍडमिशन सुरू आहे. जर तुम्हाला यात करिअर करायचं असेल तर एमजीएम विद्यापीठातील मराठी विभाग ही उत्तम चॉईस तुम्हाला आहे हे लक्षात ठेवा. आपण या संदर्भात अजून सविस्तर बोलणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
5: विज्ञानाची ओढ आहे आणि संशोधनात करिअर करायचंय,
6: मग MGM विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस आणि टेक्नॉलॉजीला नक्की भेट द्या.
5: BSc ऑनर्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, IBM, ICE, मायक्रोबायोलॉजी आणि फूड न्यूट्रिशन साठी प्रवेश सुरू.
6: पदव्युत्तर शिक्षणासाठी MSc बायोटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी चे उत्तम पर्याय उपलब्ध.
5: उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा. MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.

0: सुपर हिट गाण्यानंतर आरजे अदनान तुमच्या सोबत आला इन द शो. ऑल इज वेल आरजे अदनान कम ऑन यू शो फ्रेशनेस लाइव रेडियो कम फ्लो ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि आपण आज करिअर कट्ट्यामध्ये बोलत आहोत एमजीएम विद्यापीठातील मराठी विभागाबद्दल. आपल्यासोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर मारुती गायकवाड सर. आणि सर एक प्रश्न असतो बघा नेहमी की यार आपण जर एमएम मराठी केलं म्हणजे एका भाषेत एमए केलं तर मी पुढे काय करणार, करिअर कुठं करू, लोकांना जास्त करिअरच्या संधी माहितच नाहीये. तर मराठी मधून आपण जर एमए केलं तर आपल्या समोर करिअरच्या संधी कोणकोणत्या असतील?
1: सर अतिशय बरोबर आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की मराठी भाषा, आता मला एवढं सांगा की फमू शिंदे सर काय म्हणतात की जी आपली भाषा आहे ना त्या भाषेमध्ये जर आपण करिअर करत असेल तर जास्त संधी आहे. म्हणजे कोणतीही एक भाषा जर व्यवस्थित असेल तर जगातल्या सगळ्या भाषा आपण आकलन करू शकतो. म्हणून मराठी भाषेमध्ये प्रचंड संधी आहेत, करिअर आहेत, परंतु अभावाने काही ते आपल्याला माहिती नाहीत. तर सगळ्यात महत्वाचं की मुद्रित शोधन आणि लेखन कौशल्य हा एक महत्वाचा भाग, महत्वाची संधी एम ए करणाऱ्या मराठी विभागातील विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे आता मुद्रित लेखनाची सुविधा कुठे कुठे आहे, मुद्रित दोष का कुठे कुठे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात, तर वृत्तपत्र आहेत, नियतकालिक आहेत, प्रकाशन संस्था आहेत, विविध पद्धतीचे शोध निबंध आहेत, अहवाल आहेत, यामध्ये शुद्ध नेमके मराठी वापरणारे मुद्रित शोधक व लेखक फार कमी आहेत. म्हणून यासाठी एम ए मराठी केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मराठी व्याकरणाची जाण होईल, विरामचिन्हे तो व्यवस्थित शिकेल, संज्ञांचे विशेषण आणि विश्लेषण तो करू शकेल. म्हणून मुद्रित शोधन हा जो काही घटक आहे सर फार महत्वाचा आहे. कारण हा जर विद्यार्थ्यांनी शिकला आणि त्याच्यामध्ये जर नाविन्यपूर्ण तो करिअर केला तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन करिअरची संधी या क्षेत्रामध्ये आहे. आपल्याला सांगता येईल की अध्यापन क्षेत्र आहे, यामध्ये मराठी भाषा शिकवण्याच्या अनेक संधी आहेत. एवढंच नसून चित्रपट, माहितीपट, लघुपट निर्मितीमध्ये सुद्धा हा विद्यार्थी करिअर करू शकतो सर.
0: तर इतक्या सर्व करिअरच्या संधी आहेत तुम्हाला जर तुम्ही एम ए इन मराठी केल्यावर. सो भाषे सुद्धा तुम्ही आपलं चांगलं करिअर घडवू शकता आणि आपलं उज्ज्वल भविष्य बनवू शकता. तो आपण याविषयी अजून बोलणार आहोत. यासोबतच आजच्या काळात कॉन्टेंटच्या जमान्यात कशा प्रकारे संधी आहेत करिअरच्या त्याही आपण जाणून घेऊयात. स्टे ट्यून. All is well RJ and the Nanaka morning show freshness live radio come flow on MGM 90.

0: पण आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत एमजीएम विद्यापीठातील मराठी विभागाबद्दल. आरजी अदनान तुमच्यासोबत आहे इन द शो.
1: All is well. आरजी अदनान का मॉर्निंग शो. फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो.
2: ऑन एमजीएम 90.8 एफएम.
0: आणि आपल्यासोबत आहेत मराठी विभागाचे प्रोफेसर डॉक्टर मारुती गायकवाड सर. तर सर, आजचा जो आपण काळ बघतोय, तर सोशल मीडिया, एक ग्लॅमर, सगळं इंस्टाग्राम, कॉन्टेंट क्रिएशन ही एक नवीनच करिअरची संधी आलेली आहे. तर या कॉन्टेंटच्या जमान्यात मराठी भाषेतून जर आपण शिक्षण घेतलं तर आपल्याला त्या भाषेचा ऍज अन कॉन्टेंट क्रिएटर असो किंवा सोशल मीडियावर असो कसा आपण वापर करू शकतो, काय करिअरच्या संधी आहेत त्यात?
3: हे बघा सर, भाषामध्ये आशयाचं फार महत्व आहे. जर आशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही दिला, समजा एखादी चित्रपट कथा असेल, एखादं नाटक असेल, तर ही संहिता जर तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रिएशन त्याच्यामध्ये दिलं, नाविन्यपूर्ण दिलं, तर याच्यामध्ये फार मोठ्या पद्धतीचे संधी आपल्याला आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला झालं सर की जाहिरात लेखन. आता तुम्ही पाहतो आहात की भारत दाभोळकर नावाचा जो रायटर आहे सर, की तो खूप कमी शब्दामध्ये अनेक पद्धतीचे पैसे कमवतो. समजा दहा गाच्छे आहे, म्हणजे तीन शब्द परंतु लाखो रुपये त्याच्यामधून इन्कम आहे. की फक्त आपली सृजनशक्ती, सृजनशीलता या भाषेच्या संहितेतून आणि आशयातून व्यक्त झाली तर मराठीमध्ये प्रचंड संधी आहे सर. तर गरज आहे की आपण काय करू शकतो इच्छाशक्तीची. मला एवढं सांगा, आता स्पर्धा परीक्षा आहे, त्याच्यानंतर अनेक आपला युपीएससी केलेला शेख अनवर याचं मराठी होतं सर,
0: मराठी
3: तो म्हणजे भारतातला पहिला कमी वयाचा तो कलेक्टर बनलेला आहे, त्यांचं मराठी होतं सर. युपीएससीला मेन विषय त्यांनी मराठी घेतला, त्याच्यातून त्यांनी करिअर केलं. की ही भाषा तर जो काय आपला न्यूनगंड आहे तो आपण बाजूला सारला पाहिजे आणि मराठीतही उच्चतम करिअर आपण करू शकतो. हा एक स्वतःच स्वतःला विश्वास निर्माण केला तर याही भाषेमध्ये अनेक पद्धतीच्या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो. आता उत्कृष्ट पद्धतीचं जर तुम्ही सूत्रसंचलन केलं आणि निवेदन केलं ना, अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत, अनेक प्रकारचे इव्हेंट आहेत, लोक वाट पाहत आहेत तुमची, परंतु त्यासाठी आपली भाषा ही समृद्ध असायला हवी.
0: तर कॉन्टेंटच्या या जमान्यात डिजिटल कॉन्टेंटमध्ये, सोशल मीडियावर, कॉन्टेंट रायटिंग मध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा खूप साऱ्या संधी आहेत जर तुम्ही एम ए इन मराठी केलं तर. तर याची ऍडमिशन प्रोसेस काय एमजीएम विद्यापीठातील तेही जाणून घेऊयात थोड्याच वेळात.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. एडमिशन ओपन एमजीएम यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स बीटेक 4 इयर्स आफ्टर एचएससी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, आईओटी, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. फॉर एडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टैक्ट 9371714253 और विजिट एमजीएम कैंपस एन6 सिडको छत्रपति संभाजीनगर.

0: नमस्कार, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय एमची एम 90.8 एफएम. ऑल इज वेल आरजे अदनान का मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो ऑन एमची एम 90.8 एफएम. आणि आज आपण बोलत आहोत करिअर कट्टामध्ये एमजीएम विद्यापीठातील मराठी विभागाबद्दल. आपल्या सोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर मारुती गायकवाड सर. एमजीएम विद्यापीठातील मराठी विभागात जर आपल्याला एमए साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन प्रोसेस काय,
1: ही प्रवेश प्रक्रिया कशा आहे सर? की पदवीचे निकाल लागल्यानंतर आपल्याकडे एंट्रन्स असते, आपल्याकडे 20 विद्यार्थ्यांची प्रवेश असतात. त्यासाठी आपण सुरुवातीला एंट्रन्स घेतो, त्याच्यामधून काही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागते आणि नंतर ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते. हा अभ्यासक्रम आपण 4 सत्रामध्ये शिकवतो, पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे. सगळ्यात महत्वाचे की या एमजीएम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचं काय महत्व आहे की हा अभ्यासक्रम स्किल बेस्ड आहे, रोजगार अभिमुख आहे. याच्यामध्ये पटकथा लेखन आपण शिकवतो, संहिता कशी लिहायची, चित्रपट कसा लिहायचा, या संदर्भामध्ये शिव कदम सारखे आपल्याकडे जे काही चित्रपटाचे जाणकार आहेत, अभ्यासक आहेत, फिल्मचे अभ्यासक आहेत, त्यांचे आपण व्याख्यान आपल्या या विभागामध्ये ठेवत असतो. म्हणजे पटकथा लेखन आहे, मुद्रित शोधनांचा स्वतंत्र आपल्याकडे पेपर आहे, मराठी व्याकरणाचा पेपर आहे. म्हणजे एम ए मराठीमध्ये

0: प्रवेशित झालेला विद्यार्थी हा 2 वर्षामध्ये स्वतःच्या पायावर तो उभाच राहू शकतो. शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नेटशीट तो करेल, पेट आहे, पुढील संशोधन करून जीवनामध्ये निश्चित हा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. एम ए प्रथम वर्षासाठी प्रवेशित होण्याची संधी असल्यामुळे या विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची आम्हाला वेळ मिळत असत.
1: सो धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद या महत्वाच्या आणि उपयुक्त माहितीबद्दल. आशा आहे की या माहितीचा नक्कीच फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होईल आणि त्यांना जर मराठी भाषेमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांच्यासमोर आता इतक्या सर्व ऑपॉर्च्युनिटीज आहेत, करिअरच्या संधी आहेत ज्या तुम्ही सांगितल्या आज आपल्या या शो मध्ये. सो थँक्यू सो मच सर. मित्रांनो, ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे, नक्की ऍडमिशन घ्या MGA विद्यापीठामध्ये जर तुम्हाला MA इन मराठी करायचं असेल तर. फक्त 20 सीट्स अवेलेबल आहेत, लवकर करा आणि ऐकत राहा. All is well. Arte Ananika morning show. Freshness light radio ka flow. On MGM 90.8 FM.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763 67 9245 और 9665353515.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता लहान मुलांमधील व वृद्धांमधील.

0: मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688।
2: Attention future researchers and innovators.
3: MG University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyasakram.
2: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
3: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgumu.ac.in/phd or call on 9067612000।
4: विज्ञानाची ओढ आहे आणि संशोधनात करिअर करायचंय,
5: मग MGM विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस आणि टेक्नॉलॉजीला नक्की भेट द्या।
4: BSc ऑनर्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, IBM, ICE, मायक्रोबायोलॉजी आणि फूड न्यूट्रिशन साठी प्रवेश सुरू।
5: पदव्युत्तर शिक्षणासाठी MSc बायोटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजीचे उत्तम पर्याय उपलब्ध।
4: उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा, MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर।

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs B.Tech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 879-304-7544 or visit mgmu.ac.in.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर

0: पण हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: अटेंशन फ्यूचर रिसर्चर्स एंड इनोवेटर्स,
3: MGM यूनिवर्सिटी इज नाउ इनवाइटिंग एप्लीकेशन फॉर PhD एडमिशन्स 2026 एंड 27. तसेच LLB नंतर करा LLM, कॉन्स्टिट्यूशन, क्रिमिनल आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स मध्ये 2 वर्ष, तर बिझनेस मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
2: इफ यू आर रेडी टू टेक युअर अकॅडमिक जर्नी टू द नेक्स्ट लेवल, दिस इज युअर अपॉर्च्युनिटी.
3: लास्ट डेट टू अप्लाय 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
4: Har dil ki awaaz bane.
5: Dil to pagal hai, dil deewana hai.
4: MGM 90.8 FM sune. Baate ho dil se dil tak. Ab doori koi na rahe. अपना रेडियो अपनी बातें, गीत खबरें जिंदगी के जज्बात. MGM 90.8 FM, साथ है तो बात है.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: नमस्कार, छत्रपति संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: It's P on the track. Let's go.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, MTech in AI and ML, MTech डेटा सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केले

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in. MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.edu.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
3: Attention future researchers and innovators.
4: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM, Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyasakram.
3: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
4: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: का?
1: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
3: ऍडमिशन ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in. MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM University Institute of Indian and Foreign Language लेकर आया है BA Honors in English, MA English, MA Marathi, MA Hindi, MA Urdu, MA Sanskrit, PG Diploma in Arabic. Diploma programs, Creative Writing in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and Translation.
0: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call करें 9763-67-9245 or 9665353515.

0: पण हातात जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.
3: Attention future researchers and innovators.
4: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM, Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshi tar business madhe 1 varshacha vishesh abhyasakram.
3: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
4: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: नमस्कार आरजी अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो
1: ऑल इज वेल आरजी अदनान का मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम आणि करिअर कट्ट्यामध्ये आपण एमजीएम विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो. तर आज आपण बोलत आहोत मराठी विभागाबद्दल. आपल्यासोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर मारुती गायकवाड सर. तर सर, भाषा आणि रोजगारांचा परस्पर संबंध काय?
2: हे बघा सर, की भाषा आणि रोजगाराचा खूप जवळचा संबंध आहे. जर आपली भाषा चांगली असेल तर अनेक रोजगारांच्या संधी आहेत. आपण व्यावसायिक पातळीवर बघितलं तर सहज चालताना आपल्याला असं दिसते आहे की ज्याची भाषा चांगली आहे त्याच्याकडे गिराईक जास्त पद्धतीचा असते. मग तो चायवाला असो, भाजीवाला असो किंवा रेस्टॉरंटवाला असो किंवा इतरही. म्हणजे भाषा आणि रोजगाराच्या संधी याचा परस्पर संबंध कसा आहे की भाषा शास्त्रज्ञ डॉक्टर रमेश धोंगडे हे काय म्हणतात की भाषेचा विकास तिच्या वापरातून होतो. आणि अमेरिकन गणित तज्ज्ञ डॅनियल एब्राम काय म्हणतात की जी भाषा उपजीविकेचे साधन ठरत नाही ती भाषा समाज मागे टाकतो. याचा अर्थ काय आहे की मराठी भाषेला जीवन उपयोगी बनविणे हे तिच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. म्हणून भाषा आणि रोजगाराचा संबंध हा परस्पर आहे असे मला वाटते.
0: एमजीएम विद्यापीठातील मराठी विभागात कोणकोणते कोर्सेस आहेत?
2: हे बघा, एमजीएम मराठी विभागामध्ये सगळ्यात महत्वाचे की एमजीएम विद्यापीठ हे एनईपी 2020 नुसार इम्प्लिमेंट करणारं विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे. माझी मराठी भाषा याच्यामध्ये प्रचंड संधी आपल्याला काय सांगतात की फंक्शनल मराठी नावाचा जो आपण सब्जेक्ट आम्ही शिकवतो तो इंजिनिअरिंग आहे आणि युनिव्हर्सिटीतल्या सर्व विभागाला हा विषय लागलेला आहे. म्हणजे याचा अर्थ कसा आहे की एम ए मराठी आहे, एम ए पी एच डी ची सुविधा या विद्यापीठामध्ये आहे. याच्यामध्ये फक्त गरज आहे तुमच्या प्रचंड आत्मशक्तीची, आत्मइच्छाची. एम ए मराठीसाठी किंवा आलेला विद्यार्थी या सांस्कृतिक प्रवाहामध्ये नावून निघतो आणि ऑटोमॅटिक तो घडला जातो या ठिकाणी. म्हणून केवळ कुठल्याही शाखेची पदवी असेल तर एम ए मराठीसाठी हा अभ्यासक्रम तो करू शकतो.
0: तर मित्रांनो, एम ए मराठीसाठी ऍडमिशन सुरू आहे. जर तुम्हाला यात करिअर करायचं असेल तर एमजीएम विद्यापीठातील मराठी विभाग ही उत्तम चॉईस तुम्हाला आहे हे लक्षात ठेवा. आपण या संदर्भात अजून सविस्तर बोलणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत राहा
1: All is well RJ and Ananka morning show freshness live radio ka flow
0: on MGM 90.8 FM.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in. MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: सुपर हिट गाण्यानंतर आरजे अदनान तुमच्या सोबत आला इन द शो.
1: ऑल इज वेल आरजे अदनान कम मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव्ह रेडिओ का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि आपण आज करिअर कट्ट्यामध्ये बोलत आहोत एमजीएम विद्यापीठातील मराठी विभागाबद्दल. आपल्यासोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर मारुती गायकवाड सर. आणि सर एक प्रश्न असतो बघा नेहमी की यार आपण जर एमएम मराठी केलं म्हणजे एका भाषेत एमए केलं तर मी पुढे काय करणार, करिअर कुठं करू, लोकांना जास्त करिअरच्या संधी माहितच नाहीये. तर मराठी मधून आपण जर एमए केलं तर आपल्या समोर करिअरच्या संधी कोणकोणत्या असतील?
2: सर अतिशय बरोबर आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की मराठी भाषा. आता मला एवढं सांगा की फमू शिंदे सर काय म्हणतात की जी आपली भाषा आहे ना त्या भाषेमध्ये जर आपण करिअर करत असेल तर जास्त संधी आहे. म्हणजे कोणतीही एक भाषा जर व्यवस्थित असेल तर जगातल्या सगळ्या भाषा आपण आकलन करू शकतो. म्हणून मराठी भाषेमध्ये प्रचंड संधी आहेत, करिअर आहेत, परंतु अभावाने काही ते आपल्याला माहिती नाहीत. तर सगळ्यात महत्वाचं की मुद्रित शोधन आणि लेखन कौशल्य हा एक महत्वाचा भाग, महत्वाची संधी एम ए करणाऱ्या मराठी विभागातील विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे आता मुद्रित लेखनाची सुविधा कुठे कुठे आहे, मुद्रित दोष का कुठे कुठे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात, तर वृत्तपत्र आहेत, नियतकालिक आहेत, प्रकाशन संस्था आहेत, विविध पद्धतीचे शोध निबंध आहेत, अहवाल आहेत, यामध्ये सुद्धा नेमके मराठी वापरणारे मुद्रित शोधक व लेखक फार कमी आहेत. म्हणून यासाठी एम ए मराठी केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मराठी व्याकरणाची जाण होईल, विरामचिन्हे तो व्यवस्थित शिकेल, संज्ञांचे विशेषण आणि विश्लेषण तो करू शकेल. म्हणून मुद्रित शोधन हा जो काही घटक आहे सर फार महत्वाचा आहे. कारण हा जर विद्यार्थ्यांनी शिकला आणि त्याच्यामध्ये जर नाविन्यपूर्ण तो करिअर केला तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन करिअरची संधी या क्षेत्रामध्ये आहे. आपल्याला सांगता येईल की अध्यापन क्षेत्र आहे, यामध्ये मराठी भाषा शिकवण्याच्या अनेक संधी आहेत. एवढंच नसून चित्रपट, माहितीपट, लघुपट निर्मितीमध्ये सुद्धा हा विद्यार्थी करिअर करू शकतो सर.
0: तर इतक्या सर्व करिअरच्या संधी आहेत तुम्हाला जर तुम्ही एम ए इन मराठी केल्यावर. सो भाषे सुद्धा तुम्ही आपलं चांगलं करिअर घडवू शकता आणि आपलं उज्ज्वल भविष्य बनवू शकता. तो आपण याविषयी अजून बोलणार आहोत. यासोबतच आजच्या काळात कॉन्टेंटच्या जमान्यात कशा प्रकारे संधी आहेत करिअरच्या त्याही आपण जाणून घेऊयात. स्टे ट्यून्ड.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM University Institute of Indian and Foreign Language लेकर आया है BA Honors in English, MA English, MA Marathi, MA Hindi, MA Urdu, MA Sanskrit, PG Diploma in Arabic. Diploma programs, Creative Writing in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and Translation.
0: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call करें 9763 67 9245 और 9665353515.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत एमजीएम विद्यापीठातील मराठी विभागाबद्दल. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. ऑल इज वेल अदनान मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव्ह रेडिओ कंट्रोल ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि आपल्या सोबत आहेत मराठी विभागाचे प्रोफेसर डॉक्टर मारुती गायकवाड सर. तर सर, आजचा जो आपण काळ बघतोय, तर सोशल मीडिया, एक ग्लॅमर सगळं, इंस्टाग्राम, कॉन्टेंट क्रिएशन ही एक नवीनच करिअरची संधी आलेली आहे. तर या कॉन्टेंटच्या जमान्यात मराठी भाषेतून जर आपण शिक्षण घेतलं तर आपल्याला त्या भाषेचा ऍज अन कॉन्टेंट क्रिएटर असो किंवा सोशल मीडियावर असो कसा आपण वापर करू शकतो, काय करिअरच्या संधी आहेत त्यात?
1: हे बघा सर, भाषामध्ये आशयाचं फार महत्व आहे. जर आशय चांगल्या पद्धतीने तुम्ही दिला, समजा एखादी चित्रपट कथा असेल, एखादं नाटक असेल, तर ही संहिता जर तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रिएशन त्याच्यामध्ये दिलं, नाविन्यपूर्ण दिलं, तर याच्यामध्ये फार मोठ्या पद्धतीचे संधी आपल्याला आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला झालं सर की जाहिरात लेखन. आता तुम्ही पाहतो आहात की भारत दाभोळकर नावाचा जो रायटर आहे सर, की तो खूप कमी शब्दामध्ये अनेक पद्धतीचे पैसे कमवतो. समजा दाग अच्छा आहे, म्हणजे तीन शब्द परंतु लाखो रुपये त्याच्यामधून इन्कम आहे. की फक्त आपली सृजनशक्ती, सृजनशीलता या भाषेच्या संहितेतून आणि आशयातून व्यक्त झाली तर मराठीमध्ये प्रचंड संधी आहे सर. तर गरज आहे की आपण काय करू शकतो इच्छाशक्तीची. मला एवढं सांगा, आता स्पर्धा परीक्षा आहे, त्याच्यानंतर अनेक आपला युपीएससी केलेला शेख अनवर याचं मराठी होतं सर,
0: मराठी
1: तो माझे भारतातला पहिला कमी वयाचा तो कलेक्टर बनलेला आहे, त्यांचं मराठी होतं सर. युपीएससीला मेन विषय त्यांनी मराठी घेतला, त्याच्यातून त्यांनी करिअर केलं. की ही भाषा, तर जो काही आपला न्यूनगंड आहे तो आपण बाजूला सारला पाहिजे आणि मराठीतही उच्चतम करिअर आपण करू शकतो. हा एक स्वतःच स्वतःला विश्वास निर्माण केला तर याही भाषामध्ये अनेक पद्धतीच्या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो. आता उत्कृष्ट पद्धतीचं जर तुम्ही सूत्रसंचलन केलं आणि निवेदन केलं ना, अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत, अनेक प्रकारचे इव्हेंट आहेत, लोक वाट पाहत आहेत तुमची, परंतु त्यासाठी आपली भाषा ही समृद्ध असायला हवी.
0: तर कॉन्टेंटच्या या जमान्यात डिजिटल कॉन्टेंटमध्ये, सोशल मीडियावर, कॉन्टेंट रायटिंग मध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा खूप सारे संधी आहेत जर तुम्ही एम ए इन मराठी केलं तर. याची ऍडमिशन प्रोसेस काय एमजीएम विद्यापीठातील तेही जाणून घेऊयात थोड्याच वेळात.

0: आहे पण हाता जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
3: Attention future researchers and innovators.
4: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. तसेच LLB नंतर करा LLM, Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्ष तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
3: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
4: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: नमस्कार, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय MGM 90.8 FM. All is well. आरजे अदनान का मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो ऑन MGM 90.8 FM. आणि आज आपण बोलत आहोत करिअर कट्टामध्ये MGM विद्यापीठातील मराठी विभागाबद्दल. आपल्या सोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर मारुती गायकवाड सर. MGM विद्यापीठातील मराठी विभागात जर आपल्याला MA साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन प्रोसेस काय?
1: ही प्रवेश प्रक्रिया कशा आहे सर, की पदवीचे निकाल लागल्यानंतर आपल्याकडे एंट्रन्स असते. आपल्याकडे 20 विद्यार्थ्यांची प्रवेश असतात. त्यासाठी आपण सुरुवातीला एंट्रन्स घेतो, त्याच्यामधून काही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागते आणि नंतर ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते. हा अभ्यासक्रम आपण 4 सत्रामध्ये शिकवतो, पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे. सगळ्यात महत्वाचे की या MGM विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचं काय महत्व आहे, की हा अभ्यासक्रम स्किल बेस्ड आहे, रोजगार अभिमुख आहे. याच्यामध्ये पटकथा लेखन आपण शिकवतो, संहिता कशी लिहायची, चित्रपट कसा लिहायचा, या संदर्भामध्ये शिव कदम सारखे आपल्याकडे जे काही चित्रपटाचे जाणकार आहेत, अभ्यासक आहेत, फिल्मचे अभ्यासक आहेत, त्यांचे आपण व्याख्यान आपल्या या विभागामध्ये ठेवत असतो. म्हणजे पटकथा लेखन आहे, मुद्रित शोधनांचा स्वतंत्र आपल्याकडे पेपर आहे, मराठी व्याकरणाचा पेपर आहे. म्हणजे MA मराठीमध्ये प्रवेशित झालेला विद्यार्थी हा 2 वर्षामध्ये स्वतःच्या पायावर तो उभाच राहू शकतो. शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नेटशीट तो करेल, पेट आहे, पुढील संशोधन करून जीवनामध्ये निश्चित हा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. MA प्रथम वर्षासाठी प्रवेशित होण्याची संधी असल्यामुळे या विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची आम्हाला वेळ मिळतो सर.
0: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद या महत्वाच्या आणि उपयुक्त माहितीबद्दल. आशा आहे की या माहितीचा नक्कीच फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होईल आणि त्यांना जर मराठी भाषेमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांच्या समोर आता इतक्या सर्व ऑपॉर्च्युनिटीज आहेत, करिअरच्या संधी आहेत ज्या तुम्ही सांगितल्या आज आपल्या या शो मध्ये. सो थँक्यू सो मच सर. मित्रांनो, ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे, नक्की ऍडमिशन घ्या MGM विद्यापीठामध्ये जर तुम्हाला MA इन मराठी करायचं असेल तर. फक्त 20 सीट्स अवेलेबल आहेत, लवकर करा आणि ऐकत रहा. All is well. Come on, you show freshness like radio can flow on MGM 90.8 FM.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9 4299.

0: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे, पण हाता जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात, पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: Attention future researchers and innovators,
3: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. तसेच LLB नंतर करा LLM Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्षे, तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
2: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
3: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधनपूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTEC 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: जाते तो बाते.

करूं, चाहे फूलों के साए से खेलूं, चाहे कली से प्यार करूं।

करूं चाहे फूलों के साथ।